0: खुलुमबाय बे आकाशवाणी गुवाहाटी नोंथांमोना आयदाखौ खोनानो मोन्दों महाबाहु दालायनिफ्राय गिबोनो दुलाराय खोनासंग्रिफोरनिसिम जोंनि अननाय सिबिनाय आरो खुलुमनायखौ बावहरनानै दिनैनि बराफोरखौ बेखेवनाय जाबाय आफादखौ फसंनायजादों आकाशवाणी गुवाहाटी महाबाहु दालायनि मिडियम वेबनि 401.5 मिटाराव आरो FMBनि 101.6 मेगाहार्सआव बे फसंनायखौ नोंथांमोना आकाशवाणी क'क्राझारनि 102 मेगाहार्स आरो आकाशवाणी धुबुरीनि 103.3 मेगाहार्सआव रिले खालामनानै फसंनायखौ खोनानगासिनो दं लोगोसे निउज अन AIR मबाइल एप आरो AIR रेडिय' मबाइल एपनि जोहैबो नोंथांमोना बे फसंनायखौ खोनानगासिनो दं दान्दिसेनाव नोंथांमोना जोंनि उननि हाबाफारिखौ खोनानो मोनगोन बे आकाशवाणी गुवाहाटी महाबाहु दालाय दायो फसंलादों आइजो आफादैदा आगोलावनो फोसावजाखांनाय प्रियदिनी ब्रह्मनि गेलेनायाव आइजोफोर फैदोबदिब्ला बेनि बागै खोनासंदिनि
1: आइजोफोरा गेलेनायाव माबायदि आवगायनो हादों जेबो खामानि मावाब्लानो आरो गोसोजों जेबो सानाब्लानो मानसिया दसेबो थानो हाया खामानि गैयाब्लानो दसे थानो हायोब्लाबो गोसोजों मोनसे नङा मोनसे सानफ्लांबाय थायो जेबो सिन्था गैयाब्ला बे गोसो मोदोम उदां जानाय समाव फुर्ति थामसा खालामनानै थानो लुबैयो बे समावनो माबा मोनसे खालामनानै फुर्ति खालामनानै थानायानो गेलेनाय बे गेलेनाय आयदाया गोसो सिंनिफ्राय गोसो मोजांनि थाखायसो जाखाङो थामसा खालामनो लुबैग्रा मानसियासो गेलेनो लुबैयो मानसिया गेलेनानै समखौ हगारहरनो लुबैयो गथ'फोरा गेलेनानै सम हगारनो नागिरो गेलेनायनि ओंथिया जादों मोननै मोनथामसो नेम गोनां गेलेनायखौ बादिनांलायनानै देरहानाय आरो जेननाय खालामनाय नेमजों गेलेग्रा बिद्दाखौनो गेलेनाय बिद्दा बुंनाय जायो बे ओरैनो गेलेनो लुबैनायनिफ्रायनो

बे बिदाया जोनोमोन दों बै जिउ लांजेननाय समावनो जे जायगायाव जे बेसाद मोनो बेजों गेलेनाय बिदाखौ मानसिया दिहुननानै लाजेनदोंमोन भारतबर्षआव बय हारिनियाव गावबा गावनि जायगानि गेलेनाय दं बेयो हारिनि मोनसे हारिमु बिनिखायनो बेयो मोनसे हारिनि सम्पति बर'फोरनियावबो गोदोनिफ्राय सोलिबोनाय गोबां गेलेनाय दंमोन बेफोरो जादों हुदुदु गेलेनाय खै गेलेनाय सिखर गेलेनाय आसौ बिसौ बायदि बायदि गेलेनायाबो रोखोम रोखोम गोबां बांलांबाय जौगानां हादरफोरा जे जेल गेलेनायखौ लाखियो बेनो गुबुन हादरफोरनियाव गोहोम गोग्लैयो मानसिनि गेलेनो लुबैनाय देरहानो आरो बादिनांनो लुबैनाया बारा जालांनानै गेलेनायनि बुब्लियाबो गुवार जालांबाय बिदिखायनो हादरमाफोरनि गेजेराव गेलेनाय नेमा जालांदों गेलेनाया सादा सिदा गेलेनायल' नङा बेखौ जिउआव लाफानायनि ओंथिया जोबोर गोथौ आरो बेनि गोलाव जारिमिन दं गोसो जौगाबोनानै मानसिया जेखिजाया खामानि आरो बिद्दाखौ गावनि हादरावल' एबा मोनसे गेसेब जायगायावल' गोरों जानानै आरो बिजों मुलाम्फा दिहुननानै खुसि मोननो हाया दानि ग्लबेलाइजेसननि दिनाव मानसिया गासै आयदायावनो बुहुम देरहासार जानो जोबोद हांख्रायो गेलेनायजों बेखौ सुफुंनो हादों गेलेनाय आरो गेलेनायाव देरहानायखौ दानि दिनाव गोजौ मान जायगा होयो गोबां जाहोननि थाखाय दानि मानसिया गेलेनायाव जोबोर मुजिहाबलांबाय बुद्धि देहा बोलो आरो खारगाव खारसिजों गेलेनायखाय बेखौ खालि हौवाफोराल' हायो सानथावो नाथाय हिन्जावफोराबो हौवाफोरजों समान गेलेनायनि बिद्दानि गुण दं बिदिखायनो बय हारिनि हिन्जावफोरा गोदोनिफ्रायनो गाव हारिनि गेलेनायखौ गेलेनानै बे बिद्दाखौ गुणखौ दिन्थिबोदों हिन्जावफोरानो बे हारिमुखौ गेलेनानै फोथांनानै लाखिबोदों गुदियाव फरायसालि आरो गावनि जायगायाव एसे एनै गेलेनो सुबिदा मोननानै बाहेराव ओंखारनो मोनै हारिमु लाजिगुसु आरो न' सिङाव गानफब जोमफब थाग्रा हिन्जावफोरा जेरावनो बेरावनो राफोद रुफोद गेलेनो लानानै दानि दिनाव गोबां सुबिदा मोननानै हिन्जावफोरा गेलेनायाव बेसेबा जौगालांबाय बेबायदियै गेलेनो आरो देरहानो हानाय जानायनि हामफ्लाया बारा जालांनानै दानि दिनाव हिन्जावफोरा गेलेनायाव बुहुम देरहासार जानो थाखायबो हांखुर जानानै ओंखारलांबाय बै सिगां दिनावनो जेबो सुबिदा मोनै समाव आमेरिकानि हेलेना मेडिसिन मुंनि सासे हिन्जावा 1932नि अलिम्पिकआव गाव गोसोजों गेलेनानै से मिनिटआव जौसे गज दै सानस्रिदोंमोन 1958आव इटालीनि मारिया थेरेसा मुंनि हिन्जावा ग्राउन्ड प्रिक्स अट' सालायनायाव लोगो लाफानो हादोंमोन 1984नि अलिम्पिकआव मरक्क'नि नेवाल मुंता उवाकेल मुंनि हिन्जावा 400 मिटार बाजाबनानै खारनायाव अलिम्पिक मेडेल मोनदोंमोन आरो 1994आव केनियानि टेग्ला लरब मुंनि हिन्जावा देरसिन माराथनाव आफ्रिकानि सेथि हिन्जाव जानो हादोंमोन बै समावनो अलिम्पिक कमिटिनि आफादगिरि नेहाथारि बायदि बायदि बाबबो लानो मोनजेनदोंमोन हिन्जावफोरा गेलेनायाव बाहागो लानायनिबो गोलाव जारिमिन दं हिन्जावफोरा खारनाय मुवा गिले दैखांनाय साइक्लिं बायदि बायदि देहानि थाखाय गोब्राब गेलेनायखौ गेलेनो हानाय नङा बेफोर देहाखौ खहा खालामगोन आरो बे खहाखौ सुफुंहैनो हानाय नङा आरो हिन्जाव हौवा समान सानै बायदिसिनानि थाखाय सिगां बय हादरमाफोराव हिन्जावफोरखौ गेलेनो होनो नागिराखैमोन गावबा गावनि न'खर समाजाव गोनां खान्थि जेरै हौवाजों समान जाहैयै हिन्जावसाखौ जौगानायखौ नायगिरै बाहेरायाव ओंखारनो मोनै बायदि बायदिनि थाखायबो हेंथा गोनहोनायनि थाखाय गोबां जेंनानि गेजेरजोंसो गेलेनो गोनां जाबोदोंमोन बिदिखायनो सिगांनो जौगानां हादरमाफोरा हिन्जावफोरा गेलेनाया मोजां जागोन ना गाज्रि जागोन बे आयदानि सायाव जोबोर गोसो होहाबनानै आरो साननानै नायनो थाखाय गोबां आफाद दादोंमोन गेलेनायनि गेदेर गेदेर आफादफोराबो साननानै नायदोंमोन आरो मेडिकल देहायारि सोलोंथाय देहानि खामानि मावनाय बिथिङावबो आनजाद खालामनानै नायदोंमोन बिनिफ्राय बुजिनो हादोंमोन दि हिन्जावफोरा गेलेयोब्ला हौवा हिन्जाव समान सानैया जोबलांगोन गुण आरो देहा बोलोआ जौगानानै हिन्जावफोरा गोहो गोरा जागोन हिन्जावसाफोरनियाव जाग्रा बेरामा जोबलांगोन बुरैसिम देहाया गोरा जागोन हिन्जावसाफोरा फरायसालियाव बाहेरानि गियान मोनगोन फरायनो लुबैगोन हिन्जावसाफोरा गोसो बायनानै खर' गाज्रि जाग्रा बेरामा जोबलांगोन आरो UNO निफ्रायबो मोन्थाय होनायखाय हिन्जावफोरखौ गेलेनो होदोंमोन बेनि अनगायैबो गेलेनायनि अफिसाव गावनि जिउआव जौगानो हाथों होननानै गासैबो बाबखौनो हिन्जावफोरनो होदोंमोन बे जौगाहोनाया ओरैबादि जालांदों गेलेनायनि थाखाय हिन्जावफोरखौ दायाखै हिन्जावफोरनि थाखायसो गेलेनायखौ दानाय जादोंमोन
बेबायदियै जौगानां हादरमा आमेरिका आफ्रिका इउरप चीन उन उन आफगानिस्तान जापाना बे आयदाखौ बांसिन जौगा